0: ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರೇನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಮ್ಯೂಸಿಕಲಿ ಯೋರ್ಸ್.
1: ಗೆಟ್ ರೆಡಿ ಟು ಟರ್ನ್ ಬ್ಯಾಕ್ ದಿ ಡಯಲ್, ಟರ್ನ್ ಅಪ್ ದಿ ಮೆಮರೀಸ್.
2: FM Rainbow brings your former favorites back.
1: Spinning Bollywood hits over gupshup.
3: Arey abhi to party shuru hui hai.
2: Every Saturday and Sunday from 12 to 1:10.
4: Pani da kesariya tera.
2: Let's soundtrack your weekend with Rainbow River.
1: Because some songs and some voices never fade.
5: Akashwani FM.
6: That's right, Musically Yours, 101.3 FM Rainbow on Rainbow Reverb. Weekend Adda with me, Snigdha, you're right here, tune in. कल मैंने बोला था कि आज है वो रेट्रो के दिन, लेजी संडे. व्हाट अ फैंटास्टिक वेदर. द काइंड ऑफ रेन्स लास्ट नाइट हैज लेफ्ट मी बेविल्डर्ड. ओ माय गुडनेस, आई जस्ट लव रेन्स फॉर वेरियस रीजंस, ऑफ कोर्स नॉट फॉर द रोड कंडीशंस एटसेट्रा. बट राइट नाउ व्हाट आई एम गोइंग टू डू इज प्ले यू सम सॉन्ग्स फॉर दिस वन आवर. जस्ट बी विद मी एंड लिसन टू दीज सॉन्ग्स कमिंग योर वे एंड मेकिंग इट ऑल द वेरी स्पेशल.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರೇನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್, ಮ್ಯೂಸಿಕಲಿ ಯೋರ್ಸ್.
1: ಹಲೋ
2: ಬ್ರೋ, ಆಮೇಲೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಾಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತೀನಿ.
1: ಒಂದ್ ಸೆಕೆಂಡ್.
2: ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ.
3: ಹಲೋ
1: ಹಲೋ.
3: ಓ, ನೀನೇನು? ಏ, ಅರ್ಜೆಂಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ ಕಣೋ, ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಬಿಟ್ಟು ಕಾಲ್ ಮಾಡ್ಲಾ?
1: ಹಲೋ.
3: ನಿನ್ ಮೆಸೇಜ್ ನೋಡ್ದೆ, ಏನ ವಿಷಯ?
1: ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡಬೇಕಿತ್ತು.
3: ನೋಡು, ಈಗ ಬಿಜಿ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ಓಕೆನಾ?
1: ಎಲ್ಲ ಓಕೆ.
3: ಮತ್ತೆ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ.
1: ಅಮ್ಮ, ನಾನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು.
4: ನಿಂದು ಯಾವಾಗಲೂ ಇದ್ದದೆ, ಸುಮ್ಮನೆ ತಿನ್ನಪ್ಪ.
1: ನಂಗೆ ಹಸಿವೆ ಇಲ್ಲ.
5: ನೀವು ಕರೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿ ಈಗ ಲಭ್ಯವಿಲ್ಲ. ನೀವು ಕರೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳನ್ನು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ.
6: ಅವತ್ ಕಾಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಛೇ,
4: ಅವತ್ತು ಅವನ್ ಕಾಲ್ ಮಾಡಿದಾಗ ನಾನು ಮಾತಾಡಬೇಕಿತ್ತು.
0: ಸಹಾನುಭೂತಿ, ಸಮಯ ಪ್ರಜ್ಞೆ, ಸ್ಪಂದನೆ, ಬದುಕಿಗೊಂದು ಅಮೂಲ್ಯ ಅವಕಾಶ.
7: ಮಾಸ್ಕೋ ಸಹಿತ ರೂಸ್ ಕೆ ವಿಭಿನ್ನ ಇಲಾಕೋ ಮೇ 1000 ಸೇ ಅಧಿಕ ಡ್ರೋನ್ ದಾಗೆ ಏಕ ತೇಲ ಶೋಧನ್ ಸಂಯಂತ್ರ ಕೋ ಭಿ ನಿಶಾನಾ ಬನಾಯಾ. ಔರ್ ಏಷ್ಯಾಯಿ ಖೇಲೋ ಮೇ ಭಾರತ್ ನೇ ನಿಶಾನೆಬಾಜಿ ಮೇ 2 ರಜತ ಪದಕ ಜೀತೆ. ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್ ಫೈನಲ್ ಔರ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಟೀಮ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ ಮೇ ಪಹುಂಚಿ. ವಹೀ ಪುರುಷ ಔರ್ ಮಹಿಳಾ ಹಾಕಿ ಟೀಮೋ ನೇ ಜೀತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಅಪ್ನೆ ಅಭಿಯಾನ್ ಕಿ ಶುರುವಾತ್ ಕಿ. ಅಬ್ ಸಮಾಚಾರ ವಿಸ್ತಾರ ಸೇ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ನೆ ಕಹಾ ಹೈ ಕಿ ಹಾಲ್ ಕೆ ದಿನೋ ಮೇ ಆಯಿ ಕೈ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಆಪದಾಓಂ ಸೇ ಸ್ಪಷ್ಟ ಹೈ ಕಿ ಜಲವಾಯು ಪರಿವರ್ತನ್ ಕೆ ಪ್ರಭಾವೋಂ ಕೋ ಕಮ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಠೋಸ್ ಪ್ರಯಾಸ ಜ಼ರೂರಿ ಹೈ. ನಯಿ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಪರ್ಯಾವರಣ ಔರ್ ಜಲವಾಯು ಗತಿಶೀಲತಾ ಕೆ ಭವಿಷ್ಯ ವಿಷಯ ಪರ್ ಆಯೋಜಿತ ಸಮ್ಮೇಲನ್ ಕೆ ಸಮಾಪನ ಸತ್ರ ಕೋ ಸಂಬೋಧಿತ ಕರ್ತೆ ಹುವೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ನೆ ಕಹಾ ಕಿ ವೈಶ್ವಿಕ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಮುದಾಯ ಜಲವಾಯು ಜೋಖಿಮ್ ಕೋ ಲೇಕರ್ ಗಂಭೀರ ಚೇತಾವನಿ ದೇ ರಹಾ ಹೈ.
8: हाल के समय में हुई अनेक प्राकृतिक आपदाओं ने यह स्पष्ट किया है कि क्लाइमेट इम्पैक्ट को कम करने के लिए सशक्त क्लाइमेट एक्शन करना आवश्यक है. विश्व का वैज्ञानिक समुदाय चेतावनी दे रहे हैं कि क्लाइमेट रिस्क बहुत गंभीर हो चुका है. इनकी यथासंभव रोकथाम और सामना करने के लिए स्थानीय, क्षेत्रीय और वैश्विक सभी स्तर पर स्टेक होल्डर्स के बीच सक्रिय सहयोग की सुदृढ़ आवश्यकता है.
7: राष्ट्रपति ने कहा कि जलवायु परिवर्तन से जैव विविधता में कमी, जल संकट और भूमि क्षरण जैसी समस्याएं बढ़ रही हैं.
8: क्लाइमेट चेंज मानव अस्तित्व के अनेक स्तरों पर असंतुलन पैदा करता है. बायोडायवर्सिटी लॉस, वाटर स्ट्रेस और लैंड डिग्रेडेशन इससे गहराई से जुड़े हैं. वाटर स्ट्रेस वाले क्षेत्रों में फार्म पॉन्ड स्थानीय समुदाय के लिए अत्यंत उपयोगी सिद्ध हो सकते हैं. ये न केवल वर्षा जल को खेतों में रखने के लिए अपितु सिंचाई के लिए समय पर जल उपलब्ध कराते हैं. इनसे भूजल भी रिचार्ज होता है.
7: राष्ट्रपति ने पर्यावरण संबंधी कानूनी मामलों में राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण की भूमिका की भी सराहना की. उन्होंने कहा कि न्यायाधिकरण ने बड़ी संख्या में मामलों का तेजी से निपटारा किया है और नदियों, वायु गुणवत्ता तथा कचरा प्रबंधन से जुड़े मामलों में प्रभावी अनुपालन व्यवस्था विकसित की है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने पर्यावरण संरक्षण में आम लोगों और युवाओं की भागीदारी की सराहना करते हुए कहा कि मिशन लाइफ के जरिए पर्यावरण संरक्षण को बढ़ावा मिला है. केंद्रीय मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालय के न्यायमूर्ति बीवी नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण के अध्यक्ष न्यायमूर्ति प्रकाश श्रीवास्तव और सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने भी सम्मेलन को संबोधित किया. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू कल से गुजरात के 3 दिन के दौरे पर रहेंगी. वे मंगलवार को एकता नगर केवड़िया में 72वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण समारोह में विजेताओं को सम्मानित करेंगी. राष्ट्रपति बुधवार को वडोदरा में महाराजा सयाजी राव विश्वविद्यालय के 75वें वार्षिक दीक्षांत समारोह में शामिल होंगी. उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन मंगलवार को नई दिल्ली में 9वें भारत अंतर्राष्ट्रीय जल सप्ताह का उद्घाटन करेंगे. 5 दिन के इस आयोजन का विषय है जलवायु अनुकूल जल प्रबंधन. 22 से 25 सितंबर तक अंतर्राष्ट्रीय प्रदर्शनी का आयोजन भी किया जाएगा. वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल एपी सिंह और जापान के वायु आत्मरक्षा बल के प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता ने आज जोधपुर में भारत के स्वदेशी लड़ाकू विमान तेजस में